नमस्कार सुप्रभात सुस्वागतम तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक आवर्ता कार्यक्रमात सकाळ बीच 9 ते 10 वाजता पर्यंत ऑनली ऑन रेडिओ मनोरंजन तर सिखो नक्कीच साध्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत तर सिखो ईश्वराच्या आशीर्वादाने आणि सकारात्मक विचारांनी आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात करूया तर चला मित्रांनो मंगल विचार भक्तिमय वातावरण आणि सुरे संगीतासोबत दिवसाची सुरुवात करूया या पहिल्या भक्ती गाण्याने

रसिको मनात भक्ती ओठांवर इस्मित आणि दिवसाची सुरुवात सुंदर संगीताने. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. देवाचं नाव घेतलं की दिवसाची सुरुवात केली की मनाला वेगळी शांतता मिळते. तर आणखी एक भक्ती गीताचा आस्वाद आपण घेऊया. तर रसिको, अगदी अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सकाळबीचा कार्यक्रमाचा. तर रसिको, इस्ते चून 10 वाजतापर्यंत, कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे.

0: तरसिखो जीवन सुंदर आहे फक्त प्रत्येक सकाळ आनंदाने जगाचे शिका प्रत्येक सकाळी आयुष्याने दिलेली एक नवीन संधी आहे तर चालूच ठेवूया आपला कार्यक्रम काही अप्रतिम गाण्यांनी
1: पोस्टर मस्त बनलाय
2: या वेळेस ना आपण अशा महिलांना बोलू ज्यांना कधीच कुठल्याच कार्यक्रमाला बोलवलं जात नाही

तर संगीत प्रेमी श्रोत्यांनो, जुन्या गाण्यांचा प्रत्येक शब्द आजही तितकाच ताजा वाटतो. जुन्या सुरांमध्ये प्रेम, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावना घडलेली असते. तर ऐकूया हे पुढील अप्रतिम गाणं.

मित्र संगीत प्रेमी श्रोते गाने सहित आप कार्यक्रम संगता करीत आहोत तो आम साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद तो लवकर भेटू तोपर्यंत आज्ञा सावी धन्यवाद नमस्कार व शुभ दिन।

0: Gen Radio and Gen Radio.
1: Your kind of music, all day, all night, right here on your morning radio station. ज़िंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ. हे बक्कसे गुडुले चिंगुले राधा कृष्ण जन्मो जन्मीची गाठ असल्यासारखी मैत्री यांची आम्ही ना करण अर्जुन म्हणतो त्यांना.
2: फायनली माझं लग्न ठरलं रे ऋषी.
3: आता ना आपलं आयुष्य एकदम बदलून जाणार. आपलं म्हणजे तुझं माझं नाही. मी दोघं जा
4: सकाळपासून सांगितलं नाही मी कशी दिसते.
5: ऋषा म्हणतो तू टाऊका दिसते.
4: ऋषा
5: नाही मलाही तेच वाटत
4: की मी टाऊका दिसते.
1: Saturday, 13th of June on NBC 8 Marathi Chitrapat Fuge at 9 PM. Bhojpuri Tadka Kiran Sangeet.